मीनंगीतेस एने सिंगल चित्रपट संगीते अतिशय लावण्यमत गीते धर्मदास वालपुर के गमरू पीसदो हंडत लता वालपुर के मुर्दु सोंद पिरनु गायन तेगतेन दिलिंदा उदे किन मे गीते सिनेमा लोके आत सोंद करगनेनो मे गीते असुविट हितते इन्ने उदासन किरिल्लियक वगे मुर्दु वर्ण सांसुन नियाद हदवतट सेमिंग गलायन संगीते संगीते मे गीतेट देन हंगीम अतिशय विशेषाई සරල රිද්මයක් නෙවෙයි ඒක ගීතයට වර්ණයක් ගමනක් සහ සිනමා රසය ගෙනෙන ශබ්දයක් ධර්මදාස සහ ලතා වල්පොළගේ හඬ දෙක එකතු වෙන විට මේ ගීතය අහන කෙනාට නව ලෝකයක් විවෘත වෙනවා සුවඳ සංසුන් සහ පරණ සිනමා රසයෙන් පිරුණු මුත්තුසාමිගේ සංගීතයෙන් රසවත් වෙන ගීය දැන් ඔබට ලංකා රේඩියෝ වෙතින් දිලිඳා උදය Heute hören wir Sie ein Lied, das die elegante Stimmung klassischer Sri-Lankesischer Filmzeit zurückbringt. Dilinda Ude gesungen von Dharmadas Walpole und Lata Walpole. Ar Muthusami Musikalse trägt eine besondere Ruhe und eine Wärme, filmische Atmosphäre. Dharmadas Stimme bringt Tiefe und Klarheit, während Lata Walpole eine weiche, leuchtende Farbe hinzufügt. Gemeinsam wirken sie wie zwei Stimmen, die eine Filmszene zum Leben erwecken, ruhig, gefühlvoll und zeitlos. Jetzt für Sie, Lanka Radio, Dilinda Udaya.

मिलंगीते चित्रपट सिंगल चित्रपट संगीते नैतिक रसिक लता वालपोरगे हंड्रेड तीन मृदु सुवंद सिनेमा लोके हैंगिंग सेमिंग गलायन विद्य युवसनु हदे गीते तुली होंदी मदैन मैं गीते असुवीत हितत एन्ने नियंद मोहतक सिनेमा दर्शनयक वगे हदवतते अतुलट सेमिंग वेटन संगीत मुत्तुसामिगे संगीते मैं गीते देन हैंगिम अतिशय सरलाय एत गीते गलपन मृदु रिद्मयक සංසුන් වර්ණයක් සහ සිනමා රසය ගෙන ශබ්දයක් ලතා වල්පොලගේ හඬ මේ ගීතයට දෙන ආලෝකයේ හුඟක් විශේෂයි සෙමින් සංසුන් හදවත ළඟා වෙන හැඟීම මේ ගීතය ඔබේ දවසට සංසුන් සුවයක් ගෙනෙනවා ලංකා රේඩියෝෙන් ඉවසනු හදේ ගීතය දැන් හොයිට නොකයින් ලීඩ් ෆ්‍රොම් ඩි රුයිග Gewühlvolle Atmosphäre, klassische Sri Lankesische Filmzeit eingefängt. Yuvasanu Hade, gesungen von Lata Walpole und wirkt wie ein sanfte Filmszene voller Ruhe und Gefühl. Ein Lied, das innere Ruhe senkt und die Eleganz vergangener Filmzeiten wieder lebendig macht. Jetzt bei Lanka Radio. Yuvasanu Hade.